0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: पहाटेचे ठीक 5:36 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण। मंडळी, शक्ती दाखवाल तर शत्रू वाढतील आणि युक्ती दाखवाल तर मित्र वाढतील। होय, हे खरं आहे। सगळीच कामं लोकांवर दबाव आणून शक्ती दाखवून होत नाहीत, तर लोकांना विश्वासात घेऊन प्रेमाने सुद्धा होतात। कामं करून घेण्यासाठी जिथे जिथे शक्तीचा वापर होतो तिथे तिथे शत्रुत्वाचा उगम होतो। ज्या तुमच्यातला चांगुलपणा तुमच्या युक्ती प्रभावातनं संबंध जोडायला हवेत। कामं करून घ्या आणि मग बघा एका आदरभावातून तुमचे जागोजागी सहकार्याने उत्तम असे मित्र तयार होतील। साहजिकच शक्य तिथे युक्तीने कामं करून घेण्याचं कौशल्य अंगी बाणवायला हवं, कारण जिथे शक्ती उपयोगात येत नाही तिथे युक्तीनेच कामं करावी लागतात आणि त्यामुळेच शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ हे अगदी लहानपणापासून आपण सगळेच शिकलेलो आहोत।

पहाटेचे ठीक 5:49 होत आहेत मंडळी. आपल्या वयाला हरवायचं असेल ना तर आपले छंद आपण प्रत्येकाने अगदी आवर्जून अगदी नक्की जोपासायलाच हवेत. आपल्याला जी गोष्ट जो खेळ अगदी बालपणापासून मनापासून आवडत असतो त्याच आवडीचं रूपांतर पुढे जात होतं त्याला आपला व्यासंग म्हणा छंद म्हणा जो आपल्याला आपल्या वयाच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी वय विसरूना रसरसून जगण्याचा आनंद देतो. आपले छंद नकारात्मक गोष्टींकडून आपल्याला सकारात्मक विचारांकडे घेऊन जातो आनंदी आणि मग्न ठेवतो. होय, तुम्हाला वयाला जर तुमच्या हरवायचं असेल तर त्यासाठी आपले छंद जोपासायला हवेत. वय वर्ष अगदी विसरून जा आणि वर्तमानातील आयुष्याचा मनमुराद आनंद घ्या. तुमचा हा छंद तुमचा हा आनंद तुमच्या सभोवतालातील मित्र आणि कुटुंबासोबत सुद्धा शेअर करा. त्यांना पण एक ऊर्जा मिळेल, त्यांना पण एक सकारात्मकता मिळेल. आपल्या छंदामुळे आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला सुद्धा जर आनंद देतात येत असेल तर अशी गोष्ट नक्की आवर्जून करायला हवी. बघा प्रयत्न करून.

5:55 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यांचा उल्लेख मी नक्की करणार आहे. ज्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप मेसेजेसच्या माध्यमातून आत्तापर्यंत आमचे संपर्क साधला, आपली प्रतिक्रिया नोंदवली आहेत, ते श्रोते आहेत पंढरीनाथ काबाडी, महेंद्रभाई सोनार, अनुया देवळे, निशिकांत जोशी, दिनकर, मनीषा शिकरे, स्नेहल आरेकर, विक्रम विद्या आठवले, मधुसूदन जोशी, सुहास पांडे, हरिश्चंद्र पाटील, अविनाश दिवेकर, रत्नाकर भालेकर, सुरेखा पाटील, दशरथ कदम, जयश्री उमराणी, विठ्ठल मसलेकर, रवींद्र शेणॉय, जयेंद्र शाह, संजय सिंह राजपूत, पंकज मोहोड, जयश्री पोवळे, विजेंद्र घाटोळ, किशोर पेडणेकर, वृंदा जाधव, शिरीष बेलसरे, गौतम भिंगारडे, रामदास तांबे, महेश भाटकर, सुधीर दत्त मुणगेकर, किशोर पाटील, यशवंत आडमुटे, श्रीपाद जोशी, वर्षा भावार्थी, के जे कामत, गोपाळ मेडेकर, किशोर नाईक, अर्जुन परब, वैदेही बेर्डे, प्रकाश कुलकर्णी, जुई आणि सुजाता कुलकर्णी, जयश्री नित्यानंद पाटील, संतोष मगर, नंदकिशोर मुरुकर, संतोष महाजन, सुलभा काकडे, माधव वाघ, ऋता गानू, अरविंद केतकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, मंदार आठल्ले, प्रकाश कुलकर्णी, रोहिणी आणि पंकज तरे, सुरेश भावकर, चंद्रशेखर मुळेकर, जयंत बर्वे, रवींद्र साने, श्रुती श्रीकांत भावे, संयोगिता बापट, राजाराम कोर, आनंद परब, प्रताप जाधव, किरण चौधरी, राजेंद्र म्हात्रे, प्रज्ञा मानकामे, गजानन खरे, खनिका रुपाली भगत, सुप्रिया सुरेश गांधी, सरोज कुर्डूकर, शिवाजी दळवी, रवींद्र कुडाळकर, मुरलीधर रौंदळ, मंगेश जोशी, नीलांबरी कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, प्रणव शिंदे, चैतन्य अत्रे, सुनीता उत्तुरकर, प्रमोद राऊत, जागृती सुनील म्हात्रे, अंजली पाटील, प्रकाश बाग, सुप्रिया रायकर, लक्ष्मी मडकईकर, दिलीप वाणी, या सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया, आपले अभिप्राय कळवलेले आहेत. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. 6:00 ऐकूया हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंड या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात। नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्जवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। आज आहे 8 ऑक्टोबर, वार गुरुवार, 6:05 होत आहेत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण। गाववाल्यानो नमस्कार।
2: What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 34 आणि सांताक्रूझ येथे 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूझ येथे 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे 86% नोंदवण्यात आलेली आहे. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहणार आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: भीमन्मः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज, म्युझिकली योर्स।
5: गावालनो, 6:17 होत आहेत आणि रेनबो फंडीच्या पहिल्या टप्प्यात मी तुमच्यासोबत, तुमचाच भूषण। प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायुसेनेचा, होय आपल्या भारतीय वायुसेनेचा आज स्थापना दिवस आहे। आज 8 ऑक्टोबर आणि आजचा दिवस, भारतीय वायुसेना दिवस, आपण सगळेजण आनंदाने साजरा करणार आहोत। जगातील सर्वोत्तम वायुसेनांपैकी एक वायुसेना म्हणून भारताच्या वायुसेनेकडे पाहिलं जातं, त्याला कारण देखील तसंच आहे। वायुसेनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की त्याचे दाखले आजही जगभर दिले जातात। सध्या वायुसेनेमध्ये रुजत असलेली आधुनिकता आणि प्रगतशीलता भारताच्या या धाडसी फौजेला अधिक बळकट करते आहे। मग आपल्या वायुसेनेचा हाच गौरवशाली प्रवास नेमका कसा आहे हे आपण आजच्या आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत।

मंडळी, आपली भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या 5 मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचं रक्षण करण्याची आणि भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. आपलं भारतीय हवाई दल हे जगातल्या पहिल्या 5 उत्कृष्ट दलातील एक मानलं जातं. दिनांक 8 ऑक्टोबर 1932 भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रन वायुदलाचे प्रमुख होते.

12 मार्च 1945 वायुदलाचं नाव रॉयल इंडियन एअरफोर्स झालं. त्याकाळी विमानांना पिस्टनवर चालणारी इंजिनं बसवलेली असायची. जेट इंजिनाच्या आगमनानंतर त्याची जागा वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमानं वायुसेनेत सहभागी केली गेली. नंतर मात्र तंत्रज्ञानाच्या कसोटीवर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमानं ही सुद्धा आपल्या वायुसेनेत सहभागी करून घेण्यात आली.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला। त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते।
5: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता, प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
6: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला।
7: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने, पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
8: 6:32 होत आहेत आणि 107.1 MHz वर श्रोते हो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रेनबो फन डे आणि मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण, आणि आपण बोलतोय ते भारतीय वायुसेना दिवसाविषयी। आत्ताच्या स्थितीला आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेटिंग वॉरफेअर ही संगणक प्रणाली आपल्या वायुसेनेकडे, हवेतल्या हवेत इंधन पुरवणारी विमानं, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणचा वेध घेणारी यासारखी आधुनिक शस्त्रास्त्र सेनेत सहभागी करून घेण्यात आलेली आहेत। 1945 साली त्यावेळचे चीफ ऑफ द जनरल स्टाफ सर अँड्रू स्किन यांच्या अध्यक्षतेखाली स्किन कमिटी स्थापन झाली। त्यांनी केलेल्या सूचनेनुसार भारतीय वायुसेना अधिनियम अस्तित्वात आला। या समितीकडून पहिल्या महायुद्धात भारतीयांनी वैमानिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीची स्तुती करण्यात आली। त्याचबरोबर भारतीय सेनेच्या अंतर्गत एक वायुसेना असायला हवी असं सुद्धा सुचवलं गेलं। त्यानुसार 6 भारतीयांचं एक दल प्रशिक्षणासाठी इंग्लंड एअरफोर्स कॉलेज कॅनवेल इथं रवाना झालं। 8 ऑक्टोबर 1932 इंडियन एअरफोर्स ॲक्ट लागू झाला आणि हाच भारतीय वायुसेनेचा स्थापना दिन होय। त्यानंतर 22 अनुभवी तंत्रज्ञांना ॲप्रेंटिस एअरक्राफ्ट हँड म्हणून भरती करण्यात आलं आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना हवाई शिपाई अशी उपाधी देण्यात आली।

आपली भारतीय वायुसेना संपूर्णपणे भारतीय आहे. नभः स्पृश्यम दीप्तम हे त्यांचं बोधवाक्य आहे. त्यांच्या तत्वप्रणालीतील मूलतत्वांची सुरुवातही अथ चेत्तमिमं धर्म्यम सद्ग्रामं न करण्यासी ततः स्वधर्मम कीर्तीच हित्वा पापम वाप्यास्मी या गीतेतील संस्कृत श्लोकाने झालेली आहे. वायुसेनेच्या बोधचिन्हामध्ये गरुड आणि अशोकस्तंभ यांचा समावेश आहे.

मंडळी आपण बोलतोय ते भारतीय वायुसेनेविषयी आज त्याचा स्थापना दिवस आहे. देशात दुष्काळ, भूकंप, पूर, अपघात, वादळे अशा अनेक आपत्तींच्या प्रसंगात लोकांना मदतीचा हात देण्याचं काम आपली वायुसेना करते. तसंच राजस्थानमधल्या रेताळ वातावरणात आकाशातून बिया विखुरण्याचं आणि देशात इतर ठिकाणी पेट्रोल, कोळसा, लोखंड यासारख्या खनिज पदार्थांचं सर्वेक्षण करण्याचं कामही आपली वायुसेना करते.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: मंडळी, वायुसेना दिनानिमित्त आपल्या वायुसेनेकडून उत्साहात स्थापना दिवस साजरा केला जातो, त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातं। एअर शोमधून चित्तथरारक कसरती देशातील जनतेला दाखवल्या जातात। या शोमध्ये पॅराजम्पर्स 8,000 किंवा त्याहून अधिक फूट उंचीवरून जमिनीवर उडी घेतात। तत्पूर्वी परेडही केली जाते। फ्लायपास्टमध्ये सुखोई मिराज, जगवार, MiG-21 यासारखे एअरक्राफ्ट अवकाशात अतिशय वेगाने झेप घेतात आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात। एअरफोर्स चीफ यांच्या हस्ते जवानांना पुरस्कारसुद्धा देण्यात येतात। आपल्या वायुदलाच्या अधिकारी आणि सैनिकांना अत्याधुनिक युद्ध सरावाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याने वायुदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होतीये। प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक क्षेपणास्त्र यांच्या समावेशामुळे आपलं भारतीय वायुदल कोणत्याही आव्हानांना सामोरं जायला सुसज्ज आहे। आपल्या भारतीय वायुसेनेला आपल्या सगळ्यांचा मानाचा मुजरा आणि सलाम।

ऐकूयात विशेष मालिका सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन इंद्रजीत दुडीले।

सज्जन मनुष्यांच्या अंगी असलेले गुण हेच त्यांच्या कार्याचे दूत बनतात. एखादी व्यक्ती कितीही दूर असली तरी तिचे चांगले गुण आणि सद्गुणांची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. जसा केतकीच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरतो आणि त्या सुगंधाने आकर्षित होऊन भ्रमर स्वतः त्या फुलाकडे येतात, त्याचप्रमाणे गुणी व्यक्तीकडे लोक स्वतःहून आकर्षित होतात. माणसाची खरी ओळख त्याच्या बाह्यरूपाने, संपत्तीने किंवा पदाने होत नाही, तर त्याच्या गुणांनी आणि चांगल्या आचरणाने होते. सुगंधाला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही, तो आपोआप सर्वत्र पसरतो. त्याचप्रमाणे चांगल्या व्यक्तीला स्वतःची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नसते. त्याचे कार्य, त्याचे चारित्र्य आणि त्याचे गुणच त्याची खरी ओळख निर्माण करतात. आजच्या आधुनिक युगात या श्लोकाचा संबंध आपण व्यवसाय, मार्केटिंग आणि ब्रँडिंगशीही सहज जोडू शकतो. आज प्रत्येक क्षेत्रात मार्केटिंगला मोठे महत्त्व आहे. एखाद्या वस्तूची किंवा सेवांची जाहिरात आपल्याला त्या वस्तूकडे आकर्षित करू शकते, परंतु ग्राहक पुन्हा पुन्हा त्या वस्तूकडे येतो तो तिच्या गुणवत्तेमुळे आणि अनुभवामुळे. केवळ जाहिरात करून एखादा व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी होत नाही. एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असेल, सेवा विश्वासार्ह असेल आणि ग्राहकाला समाधान मिळत असेल, तर ग्राहक स्वतः त्या व्यवसायाची इतरांना शिफारस करतो. आजच्या भाषेत यालाच आपण वर्ड ऑफ माउथ म्हणतो, नाही का? म्हणजेच केतकीच्या फुलाचा सुगंध जसा भ्रमरांना स्वतःकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे आज उत्कृष्ट गुणवत्ता ही ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करते. एखाद्या व्यवसायाची खरी जाहिरात त्याच्या जाहिरातीपेक्षा त्याची क्वालिटी, विश्वास आणि ग्राहकांचा अनुभव करत असतो. म्हणूनच हा श्लोक केवळ व्यक्तीच्या गुणांपुरता मर्यादित राहत नाही, तो आजच्या व्यवसाय विश्वालाही एक महत्त्वाचा संदेश देतो. जाहिरात लोकांना तुमच्यापर्यंत आणू शकते, पण तुमची गुणवत्ता त्यांना तुमच्याशी जोडून ठेवते. म्हणूनच या सुभाषितातून आपल्याला एक सुंदर आणि आधुनिक संदेश मिळतो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी सतत स्वतःची जाहिरात करण्यापेक्षा आपल्या कार्याची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट ठेवा की तुमचे गुणच तुमचे दूत बनतील आणि लोक स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील. म्हणूनच म्हणूया,

0: आताच आपण ऐकलीत विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन इंद्रजीत दुडिले. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ म्युझिकली युअर्स.
0: ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत मराठीतील प्रादेशिक बातमीपत्र. हे पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणार आहे 7:20 रेनबो फंडेच्या उत्तरार्धात.

0: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आता सविस्तर बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. विकसित भारतासाठी केलेल्या विविध संकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
1: विकसित भारत का लक्ष्य आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, इकॉनॉमी को टॉप 3 में लाने का लक्ष्य, गरीबी का नामो निशान मिटाने का लक्ष्य, ड्रग्स फ्री इंडिया बनाने का लक्ष्य, हमें ऐसा भारत बनाना है कि लक्ष्य ऐसे हो कि हर क्षेत्र में तिरंगा शान से लहराए.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा संकल्प अभियान, सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल विकसित भारत 2047 संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, धुळे, जालना, बीड इथं सेवा ज्योती यात्रा, पदयात्रा, मशाल यात्रा, सभा, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेतून राष्ट्रसेवेचा मंत्र आणि अविरत कटिबद्धता जोपासत सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्तानं जनसेवा से देशसेवा या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज ऐकूया अटल नवोन्मेष अभियानाबाबत माहिती.
2: भारतात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत 2016 केंद्र सरकारनं अटल नवोन्मेष अभियान सुरू केलं. या अभियानाची रचना 2 स्तरांवर करण्यात आली. प्राथमिक स्तरावर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर्स, सेन्सर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत. दुसऱ्या स्तरातील 72 अटल इन्क्युबेशन केंद्र स्टार्टअप्सना त्यांच्या उभारणीच्या काळात सहाय्य करतात. या केंद्रांनी आतापर्यंत 1,000 उद्योगांना मदत केली असून 1,000 रोजगारांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. मंत्रिमंडळानं विस्तारित कार्यक्षेत्रासह हे अभियान 2028 सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. 2016 संशोधन आणि स्टार्टअप विषयक उपक्रम काही मोजक्या संस्था आणि महानगरांमध्येच केंद्रित होत्या. त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याची संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध होती. आता या अभियानानं देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याचं काम केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुमेधा हर्षे, पुणे.
0: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. 94वा भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदल अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी यंदाच्या वायुदल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय वायुदल सतर्कता आणि दृढनिष्ठेनं देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वायुदलानं एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4,030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3,475 रुपयांवर आला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,
3: विशेष विनंती अशी केली आहे की एकूण सगळी दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी. माननीय गृहमंत्री मोदी सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे.
0: दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात काल झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला, तर परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. भरती प्रक्रियेचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुण्यातल्या टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे राजकीय झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेले मुद्दे आणि घोषणा आंदोलनात दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीच्या एकंदर डेल्टा श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे ही श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर यासह इतर स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. पुण्यातील लांब पल्ल्याची जलतरणपटू गीता मालुसरे हिनं अवघ्या 96 दिवसात इंग्लिश खाडी, कॅटालिना चॅनल आणि न्यूयॉर्कमधील 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करून ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन पटकावला आहे. अवघ्या 96 दिवसात ट्रिपल क्राउन मिळवणारी ती जगातील 6वी, आशियातील 2री आणि भारतातील 1ली महिला ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची मस्त सुरुवात. 107.1 मेगाहर्ट्ज होते हो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण गावलनू. तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा पुन्हा एकदा नमस्कार.

0: the sky. What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: तर गाववाल्यांनो, ऑक्टोबर महिना सुरू होऊन 7 दिवस झालेत. नेहमीप्रमाणे हा महिना घेऊन आलाय ते ऑक्टोबर हीट, जी आपल्या सगळ्यांनाच जाणवते. गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा वाढलाय ना, मला माहीत आहे.

मी अगदी घरात बसून लगेच हो म्हणताय. परिणामी झालंय काय, आपण सगळे त्रस्त झालोय. घरातल्या पंख्यांचे स्पीड वाढले आहेत, एसीचा वापर वाढलाय, एकंदरीत कूल कूल होण्याकडे कल वाढतोय. त्यामुळे आता प्रतीक्षा असेल ती थंडीची, पण गावाल्यांनो अजून बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे हो, हे मात्र खरं आहे. तोर आपल्या घरातले थंड पदार्थांवर आपण काहीतरी त्याचा आस्वाद घेतोय आणि थोडंसं गरमी दूर पळवण्याचा प्रयत्न करतोय. पण हा महिना असा आहे की थोडंसं तापमान वर खाली होत असतं आणि या काळात आपल्या तब्येतीची सुद्धा आपण काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे या थंडीची वाट आपण पाहणार आहोत. थंडी पडेल तेव्हा पडेल, येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत आपण सगळ्यांनी गावलनु तुम्हा सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आणि मस्तपैकी आनंदी राहा आणि या छान छान गीताचा आस्वाद पण घ्या ना.

0: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू।

0: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, जीवन करा समृद्ध।
1: श्रुते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत।
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते। तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे।
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।
3: नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
4: तर गावाल्यानू, आपल्या सगळ्यांना वेध लागले ते नवरात्रीचे। 11 ऑक्टोबर म्हणजे त्या रविवारी घटस्थापना आहे, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळीकडे तयारीला सुरुवात झाली आहे। अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वच्छता साफसफाई सुरू आहे, रंगरंगोटी केली जाते, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघतोय, भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी रांगेची व्यवस्था नियोजन सुरू आहे, पिण्याच्या पाण्याची प्रसादाची सोय केली जाते आहे। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेसोबतच देवीच्या मौल्यवान दागिन्यांच्या स्वच्छतेलाही प्रारंभ झालाय। देवस्थान समितीच्या कार्यालयात कडक सुरक्षिततेमध्ये या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते। यामध्ये देवीचे रोजचे अलंकार, उत्सव मूर्तीचे दागिने आणि नवरात्रोत्सवात विशेष पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे। या दागिन्यांच्या स्वच्छतेसोबतच मंदिरात इतरही सर्व पातळ्यांवर उत्सवाची जंगी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे।

तर गावाल्यानू आपले बरेचसे चाकरमानी आपापल्या ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी गावी रवाना होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीसाठी बाजारपेठासुद्धा सज्ज झाल्या आहेत. खास गरबा खेळणाऱ्यांसाठी आकर्षक रंगसंगतीचे पोशाख उपलब्ध झाले आहेत. त्यातही पुरुषांसाठी सुद्धा खास कुर्ते आहेत हे विशेष. जोडीला ज्वेलरीसुद्धा तितकीच महत्त्वाची. त्याचेही आकर्षक आणि मॅचिंगचे दागिने घेण्याकडे कल दिसून येतोय. गरबा दांडिया नृत्याचे सराव वर्ग सुरू आहेत. प्रसंगी ऑनलाईन क्लासेससुद्धा अटेंड केले जात आहेत. कुंभारवाड्यातसुद्धा कामाला वेग आला आहे. एकूणच सारा माहोल कसा एकदम उत्साहाचा दिसून येतोय. तुम्हीसुद्धा कुटुंबासह मित्रपरिवारासह प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना भेट देण्याचं नियोजन आत्तापासून करा.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: भायखळ्याच्या राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची स्थापना 1889-90 दरम्यान झाली असं अनेक ठिकाणी लिहिलेलं आढळतं, पण ते काही पूर्णतः खरं नव्हे. डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय आणि राणीची बाग या संस्थांचा शुभारंभ जरी 19 नोव्हेंबर 1862 रोजी झाला असला, तरी या दोन्ही संस्था त्याही पूर्वी वेगळ्या नावाने मुंबईत अस्तित्वात होत्या याची कथा आपण यापूर्वीच्या भागांमध्ये ऐकली आहे. तशीच कथा राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयाचीही आहे. याची स्थापना 1889-90 मध्ये झाल्याचं सांगितलं जात असलं तरी हे प्राणी संग्रहालय 1864 पासूनच राणीच्या बागेत अस्तित्वात होतं.
2: राणीची बाग या प्रकरणात आपण ऐकलं की या बागेचं लोकार्पण झाल्यानंतर साधारण वर्षभराने मिस्टर विलियम वॉकर या ब्रिटिश अधिकाऱ्याने काही पक्षी बागेत ठेवण्यासाठी दिले होते. हे मिस्टर वॉकर जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशात फिरण्यासाठी गेले असता त्यांनी तिथून ते खास राणीच्या बागेला भेट देण्यासाठी म्हणून आणले होते. ते साल होत 1864. राणी बागेतील प्राणी संग्रहालयाची ही सुरुवात होती, पण तिला कारणीभूत ठरले होते पक्षी.
1: ही बाग तयार करण्यात येत होती ती बोटॅनिकल गार्डन म्हणून. तिथे पक्षी ठेवण्याची काहीही व्यवस्था नव्हती. आधीच पुरेशा पैशांअभावी बागेचा कारभार चालवताना बागेचं व्यवस्थापन मेटाकुटीला आलं होतं. त्यात वॉकर यांनी दिलेल्या पक्ष्यांची सोय कशी लावावी हा प्रश्न त्यांना पडला. ते देखणे परदेशी पक्षी विकून टाकणं किंवा सोडून देणं हे सोपे पर्याय त्यांच्या समोर होते, पण तसं न करता त्यांनी ते पक्षी सांभाळण्याचा निर्णय घेतला. आधीच कर्जात असलेल्या व्यवस्थापनाने आणखी थोडं कर्ज घेऊन त्या पक्ष्यांसाठी लाकडी पिंजरे तयार केले आणि त्यात ते पक्षी ठेवले. नेहमी कावळे, चिमण्या, साळुंक्या आणि कोकिळांना पाहत आलेल्या मुंबईकरांसाठी हे नवलच होतं. बागेत ठेवलेले रंगीबेरंगी पक्षी पाहण्यासाठी ते मोठ्या संख्येने बागेत येऊ लागले. पुढे तेच बागेच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र बनलं. हीच राणीच्या बागेतल्या आजही आकर्षणाचा भाग असलेल्या प्राणी संग्रहालयाची अनौपचारिक सुरुवात होती. तिला औपचारिकता प्राप्त होण्यासाठी मात्र पुढची आणखी 26 वर्ष जायची होती.
2: त्यावेळच्या लोकांमध्ये सामाजिक कारणासाठी उभारलेल्या संस्थांना कारण परत्वे काही ना काही भेटी दाखल देण्याची प्रथा होती. कुणी एखाद्या लायब्ररीला दुर्मिळ पुस्तकं देत, तर कुणी विविध प्रकारचे दिवे देत. विजेचं आगमन झाल्यावर तर रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी ऑर्नामेंटल लॅम्पपोस्ट दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. बागेसाठीही अनेक लोक अनेक वस्तू देत, त्यात शोभेचे दिवे, आरसे, बाक, नाना प्रकारची झाडं यांचा समावेश असे. त्यात आता पक्ष्यांची आणि प्राण्यांची भर पडायला सुरुवात झाली होती. बागेत झालेल्या पक्ष्यांच्या आगमनापासून पुढच्या काळात दरवर्षी कोणते ना कोणते प्राणी पक्षी बागेला भेट म्हणून मिळत होते. हरणं, माकडं तर विपुल संख्येने संग्रहालयात सामील होत होती.
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला.

0: त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते. जसजशी प्राण्यांची संख्या वाढत होती तसतसे त्यांच्यासाठी आवश्यक असलेले निवारे तयार केले जात होते. त्यासाठी विशेष नियोजन असं काही नव्हतं. जागा मिळेल तिथे पिंजरे उभारायचे आणि त्यात ते प्राणी किंवा पक्षी ठेवायचे असं चाललं होतं. या प्राणी पक्ष्यांना बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत होती. अपुरा निधी, अपुरी जागा इत्यादी अडचणी तर बागेच्या पाचवीलाच पुजल्या होत्या. पण त्यातूनही मार्ग काढत कर्ज उभारत बागेचं व्यवस्थापन बागेतील झाडाझुडपांबरोबरच प्राणी पक्ष्यांची निगा राखण्याचा प्रयत्न करत होतं. एव्हाना महानगरपालिकेने बागेची आर्थिक जबाबदारी स्वीकारली होती पण ती पुरी पडत नव्हती.
1: पैशांची निकड तर सुरुवातीपासून होतीच, त्यात आता जागेची भर पडली. ही बाग काही प्राणी संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आलेली नव्हती, ते ओघानच झालं होतं. पण मोठ्या संख्येने बागेत येणाऱ्या प्राण्यांना ठेवण्यासाठी जागा कुठून आणायची हा नवीनच प्रश्न व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. पुरेशा जागेअभावी पुरेसं अंतर न राखता दाटीवाटीने बांधलेल्या पिंजऱ्यांमुळे प्राण्यांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं होतं.
0: 1873 सालापासून राणीची बाग आणि हे प्राणी संग्रहालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत घेण्यात आलं होतं. 1875-76 मध्ये इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स आल्बर्ट एडवर्ड मुंबई मार्गे भारताच्या दौऱ्यावर यायचे होते. या दौऱ्यात ते राणीच्या बागेलाही भेट देणार होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बागेची साफसफाई आणि रंगरंगोटी केली गेली होती. खास त्यांच्यासाठी वाघाचा छावा खरेदी करून बागेत ठेवण्यात आला होता. त्यासाठी खास पिंजराही बनवण्यात आला होता.
1: राजपुत्र आले आणि गेलेही, पण त्यांच्यासाठी आणण्यात आलेला छावा वाघ होऊ लागला तरी त्याच लहान पिंजऱ्यात कोंडलेला होता. त्याच्यासाठी मोठा पिंजरा तयार करण्याची तसदी कुणी घेतली नव्हती. त्याची चांगला खुराक आणि औषधोपचाराचीही आबाळ होऊ लागली होती. परिणामी खुराडासारख्या लहानशा पिंजऱ्यात तो खंगत गेला आणि शेवटी सर्पदंशाचं निमित्त होऊन तो मरण पावला. हे एक उदाहरण झालं. असे अनेक प्राणी पक्षी मरू लागले होते, त्यामागे कारणही तशीच होती. पुढे पुढे तर भेट म्हणून येणाऱ्या प्राण्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने या भेटी नाकारण्यात येऊ लागल्या होत्या. याचा उल्लेख त्या त्या वर्षीच्या नगरपालिकेच्या अहवालात आलेला आहे. पण तरीही बागेत ठेवलेल्या प्राण्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर वाढली होती.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 7:56 होत आहेत. चला येऊ मग आता. आज FM गोल्डवर RJ दुहिता आणि FM रिंबोवर RJ मधुरा बाळ तुमची साथ संगत करणार आहे, तेव्हा हेही कार्यक्रम नक्की ऐका. आता मात्र वेळ निरोपाची. 5 ते 8 यावेळेत आपण जे कार्यक्रम ऐकले त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. भारतीय वायुसेना दिनाविषयी सुद्धा आपण बोललो, तोही कार्यक्रम खूप आवडला आणि जोडीला जी गाणी होती ती सुद्धा प्रेरित करणारी होती, उत्साह वाढवणारी होती. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. चला गावाल्यानू, येतंय तुमच्याच भूषणचा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. लवकर भेटूया नवीन विषयांसह.

0: 80 grand smash after beating Romania's Eduard Ionescu and Bernadette Sharks 3-0 at the China Smash in Beijing yesterday. The fifth-seeded Indian duo won the quarterfinal 11-9, 13-11, 11-3 to secure a place in the last four. However, Manav Thakkar exited the men's singles in the round of 32 after losing 0-3 to seven-seed Alexis Lebrun of France. Paralympic champions Pramod Bhagat and Bhavina Patel will lead the Indian contingent as flag bearers at the opening ceremony of the Asian Para Games, which will be held from 18th to 24th October at Aichi Nagoya in Japan. Para badminton star Pramod Bhagat has won six Asian Para Games medals, including two gold and four bronze between 2014 and 2023. Para table tennis player Bhavina Patel has also won two Asian Para Games medals between 2018 and 2020. The Paralympic Committee of India, PCI, will formally see off the Indian contingent at a special ceremony today. Indian T20 captain Shreyas Iyer climbed to a career-best 7th spot in the latest ICC rankings for the shortest format, while ODI skipper Shubman Gill retained the top position in the ODI format. Shreyas climbed 18 places to a career-best 7th in the T20I batting rankings after his unbeaten 102 of 43 balls, making him India's third highest-ranked batter in the format. Shubman Gill retained the top spot after scoring an unbeaten 223 against the West Indies in the ODIs. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Shagun. Modi marks 25 years in public office, says won't stop till 2047, asserts we will do it. 140 crore Indians will build Vikasit Bharat, pitches for rule-based, free and open global maritime order, leads the Asian age. May the grace of Vignaharta bring welfare to all. PM Modi prays at Sri Vinayak Temple in capital upon completing 25 years in public office, writes the Statesman. The Hindu headlines, RBI raises repo rate to 5.5% amid calibrated tightening. Senior IPS officers must complete annual courses in ChatGPT, generative AI, cyber security and integrative wellness, or they will receive lower appraisal scores, reads the top story in the Pioneer. And finally, Maths star Mahesh Kakre clinches Ramanujan Prize for fundamental work in algebraic number theory. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to inaugurate 10th India Mobile Congress at Yashobhumi in New Delhi this morning. 57 GST Council meeting to be held at Bharat Mandapam in New Delhi today. Veteran actor Nana Patekar passes away in Goa. India joins US and 13 other economies in signing joint ministerial statement to address global excess capacity and production in key manufacturing sectors. IMD forecast heavy rain in Kerala, Tamil Nadu, Puducherry, Uttarakhand, West Bengal and Sikkim today. And in table tennis, Manush Shah and Diya Chitali create history, become first Indian mixed doubles pair to reach Grand Smash semi-final at China Smash in Beijing. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:20 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94व्या भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम उपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94 भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवाकर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जीएसटीशी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. जीएसटी प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी मंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा ओवाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठा मध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव एकंदर 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत

असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94वा भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवांना मोठी ऊर्जा मिळाली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आज 10व्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस या मंचाने देशातलं दूरसंवाद क्षेत्र आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचा झालेला विकास जवळून पाहिला आहे. भारताच्या दूरसंवाद क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये या मंचाने महत्वाची भूमिका बजावली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण भारतात 5G सेवा सुरळीत चालवण्यासाठी आता 5.5 लाखांहून अधिक बेस स्टेशन कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत मोबाईल काँग्रेसमध्ये यंदाच्या चर्चेची स्केल विदाऊट बाउंड्रीज ही संकल्पना असून प्रत्येक मर्यादेपलीकडे विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. भारतानं ही संकल्पना प्रत्यक्षात कशी साकारली याचा अनुभव पंतप्रधान मोदी यांनी मांडला. दूरसंचार क्षेत्राचा विचार करताना नेटवर्क, स्पेक्ट्रम, टॉवर, पोहोच आणि वेग यावर चर्चा होते. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षात मोबाईल फोन केवळ संवादाचं माध्यम न राहता सुशासनाचं महत्वाचं साधन बनलं आहे. हेच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचं केंद्र असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: मैं आपको भारत के अनुभवों से बताना चाहूंगा कि हमने कैसे स्केल विदाउट बाउंड्रीज के सपने को जीकर दिखाया है. साथियों, जब हम टेलीकॉम की बात करते हैं तो अक्सर नेटवर्क की चर्चा होती, स्पेक्ट्रम पर डिबेट चलती है, टावर्स की रीच की, स्पीड की बातें होती, लेकिन भारत के लोगों के लिए टेलीकॉम के मायने और भी रहे हैं. बीते 10-12 वर्षों में मोबाइल फोन आधुनिक कम्युनिकेशन के माध्यम के साथ साथ गुड गवर्नेंस का भी अहम टूल बनकर सामने आया है और ये हमारे डिजिटल इंडिया विजन के कोर में रहा.
0: भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची स्थापना दिनाची संकल्पना आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी दिलेल्या संदेशात भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं आणि दृढ निश्चयानं राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता पुण्यातल्या डोंजे इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या सशक्त आणि भावपूर्ण अभिनयाने नाना पाटेकर यांनी मानवी अनुभवांना जिवंत केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान आणि दमदार अभिनय कायम स्मरणात राहील असं म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतलं नाना पाटेकर यांचं योगदान मोठं असून त्यांच्या निधनानं एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्याला उजाळा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं 11-सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. हे पथक दुष्काळग्रस्त भागातली परिस्थिती, पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि संबंधित बाबींचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणार आहे. पथकाचं नेतृत्व कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल करत आहेत. मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल. विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल. राज्यातल्या अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी पुण्यात विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे. या न्यायालयामुळे

पुरावे आणि साक्षीदारांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं तसंच दोषींविरुद्ध प्रभावी न्यायालयीन कार्यवाही करणं सुलभ होणार आहे. बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी PCPNDT आणि वैद्यकीय गर्भपात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिल्या. बीड जिल्हा रुग्णालयात संबंधित यंत्रणेच्या आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी, केंद्रांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवावी आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. याबरोबर हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू। औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते। स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026ची संकल्पना आहे। दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
1: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है। हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है। इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है। हमें आईएमसी को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके।
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत। जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल। वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे। जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं। भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय। अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे। भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय। औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत। या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले। ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली। त्याला आज 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल।

0: बद्दल. प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामत ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 सुमाराला ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकिर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोड़ा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकिर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लादली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपट सृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपटसृष्टी अभिनय आणि संवेदनशीलतेचा भरदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. GST परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्या

दुधाच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा। मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ।

नमस्कार श्रोते हो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आणि मी आज तुमच्याबरोबर असणार आहे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मी आपण तोपर्यंत काय काय करणार आहोत त्याचा मी तुम्हाला एक अंदाज देते. आत्ता 2:35 झालेले आहेत. आत्ता आपला कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही, जो 3 वाजेपर्यंत चालू असणार आहे. त्यानंतर 3 वाजता तुम्हाला मराठीमध्ये बातम्या ऐकायला मिळतील, ज्या 3:10 चालू असतील. मग 3:10 पुन्हा आपली भेट होणार आहे सप्तरंगी 7 या कार्यक्रमात, जो 4 वाजेपर्यंत चालू असणार आहे. 4 वाजता तुम्हाला मराठी ठळक बातम्या पुन्हा मी वाचून दाखवीन. आणि त्यानंतर 4 वाजता तुम्हाला संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम ऐकायला मिळेल. आता आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत खिशाबद्दल. तर ते काय

श्रोते हो, हे या गाण्यात ठीक आहे हो की एकही दमडी खर्च न करता ती शाम विकत घेऊ शकते, पण आपल्या खऱ्या आयुष्यात असं होतं का हो? आपल्याला कधी असा अनुभव येतो फुकट फ्री असं? फार कमी वेळा आपल्याला बघायला मिळतं. आणि अशी एखादी ऑफर असेल तरी ती छुपी त्याच्यात काहीतरी असतंच, की एखाद्या दुसऱ्या गोष्टीचे पैसे वाढवून मग त्याच्यावर एक दुसरी गोष्ट फ्री किंवा फुकट असं काहीतरी आपल्याला दिलं जातं. पण अन्यथा सर्वसामान्य आयुष्यात, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय अनुभव येतो तर पैसे खर्च केल्याशिवाय काहीही मिळत नाही. आणि ह्या सगळ्यात मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण खिशाबद्दल बोलणार आहोत, तर ह्या सगळ्यात पैसे खर्च होतात म्हणजे काय होतं तर खिशाला कात्री लागते. आता तुम्ही म्हणाल आजच का हा विषय, तर खरं म्हणजे आता पितृपक्ष चालू आहे पण सणासुदीचे दिवस आहेत. म्हणजे बघा, गेल्या महिन्यात झाले गणपती, ह्या महिन्यात आता आलं नवरात्र, आणि पुढच्या महिन्यात आहे दिवाळी. ह्या सगळ्यामध्ये काय होतं तर खिशाला कात्री लागते. तर म्हटलं खिशाची मला दया आली, म्हटलं आज ह्याच्याबद्दलच बोलूया.

मंडळी ही अशी दामकरी काम ही जरी दररोजची गोष्ट असली किंवा नेहमी येणारा अनुभव असला तरीही सणावाराच्या दिवसात सण हे सगळ्यांना साजरे करायचे असतात त्यामुळे येणारी जी काय म्हणतात खर्च आहे किंवा खिशाला लागणारी कात्री आहे ती एका प्रकारे आनंदाची असते नाही का. मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे जरा जास्त खिसे असतील तरी चालेल कधी कधी काही कारण असतं उत्साह असतो त्यामुळे असं वाटतं की हो अजून थोडा खर्च झाला तरी चालेल. तर आपण असं म्हणतो जेव्हा खर्च होतो तेव्हा असं म्हणतो की अरे बापरे खिसा रिकामा झाला, अरे बापरे खिशाला कात्री लागली, छे खिसा सांभाळला पाहिजे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. पण हे सगळं पैशाच्या बाबतीत झालं. पण असा मी एकदा विचार करत होते तेव्हा म्हटलं खिस्सा हा म्हणजे म्हणतो आपण पण बऱ्याच वेळा आपल्याला हा खिसा जेव्हा आपण खिसा म्हणतो तेव्हा तो आपल्या डोळ्यासमोर येतो तो पुरुष मंडळींच्या शर्टाला असणारा खिसा, पॅन्टला असणारा खिसा हे सगळं आपल्याला डोळ्यासमोर येतो पटकन कारण ते इतके वर्ष आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं आहे की खिसा म्हटलं की तो असाच असला पाहिजे, तो शिवलेलाच असला पाहिजे, तो बाहेरच दिसला पाहिजे म्हणजे चोर खिसा असतो, चोर कप्पा असतो. पण तरीही खिसा म्हटलं की शर्टाला पहिल्यांदा दिसणारा खिसा किंवा खिशा शिवायचा शर्ट मी घालत नाही अशी काही मंडळी असतात. तर मी तो विचार करत होते की अरे हो पण आता फक्त पुरुष मंडळींच्या कपड्यांना खिसे असतात असं नाही, बायकांच्या कपड्यांना पण खिसे असतात. म्हणजे बायका आता शर्ट आणि पॅन्ट घालायला लागल्यात म्हणून नव्हे तर आता पंजाबी ड्रेसला सुद्धा खिसा असतो किंवा प्लाझो पॅन्ट आम्ही घालतो त्यालाही खिसा असतो. त्याच्यानंतर म्हणजे बरेच वर्ष म्हणजे ही तशी तुलनेने नवीन आलेली फॅशन आहे की पंजाबी ड्रेसला खिसा शिवून देणं. आणि एक असतं तुमचा ड्रेस पंजाबी ड्रेस म्हणा किंवा आता वन पीस घातले जातात त्यालाही कधीकधी खिसे असतात. आणि एक गोष्ट मात्र आहे की तुम्हाला बायकांना एस्पेशली जर कोणी सांगितलं ना ही ड्रेस छान आहे तुझा की लगेच खिसा आहे त्याला असं म्हणजे न राहून ते तोंडातनं निघून जातं आमच्या त्यामुळे तो खिसा एक फॅशनचा भाग आहे, तो एक मजा आहे त्याच्यात एक वेगळी. आणि आता तर म्हणजे आता मुळात साडी ही नेसण्याची गोष्ट म्हणजे इतके वर्ष इतक्या बायका इतक्या पटापट शिताफीने मी म्हणू शकते की साडी नेसतात. पण आता आमच्यासारख्या मुलींना किंवा नवीन मुलींना आपण असं म्हणूया साडी नेसण्याचाही कंटाळा येतो, अरे ती नेसली जात नाही त्याचं एक वेगळं गणित असतं जे जमत नाही. मग आता साड्याही शिवून दिल्या जातात आणि त्या शिवलेल्या साड्यांना सुद्धा खिसे असतात. म्हणजे खिसा कुठपासून सुरू होऊन कुठपर्यंत येऊन पोहोचलाय बघा.

0: लिसन वेट असकस घड़त हो असकस घड़त हेलो घड़त हो अस यू टू असकस घड़त हो
1: गम्मत आहे ना श्रोते. बघा ना असं कसं घडतं, म्हणजे फक्त शर्टाला पॅन्टला खिसा असतो, तो आता पंजाबी ड्रेसला आला, ड्रेसला आला, साडीला पण आला. पण काही कुठेही असला हा खिसा, तरी तो नेहमी हवा हवासा असतो. आणि त्या खिशात आपण काय काय भरू शकतो याची तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच, पण तरी मी एकदा असंच यादी करत बसले होते. अरे आपण त्याच्यात पेन, रुमाल, पास, पाकिट, चावी, त्याच्यानंतर दुसरं असंच कोणीतरी जरा घे तोंडात टाकायला असं म्हणून जर आपल्याला दिलं तर ते पोटाच्या पिशवीत जातंच. पण जर ते पोटाच्या पिशवीत जाण्याची, ढकलण्याची आपली इच्छा नसेल तर आपण एका छोट्या पिशवीत घेतो, ती पिशवी खिशात जाते. त्याखेरीज पटकन काहीतरी तिकीट काढलं, खिशात ठेवलं, कागदपत्र अरे पटकन काही सापडलं नाही, पिशवी ती घातली खिशामध्ये, असं करत करत ते आपण खिसे वेगवेगळ्या वस्तूंनी भरून टाकतो. पण एक दिवस असा येतो की तो खिसा आहे, म्हणजे आपल्याला विसरायला होतं बऱ्याच वेळा, म्हणजे एस्पेशली कपड्यांचे जे खिसे असतात ते असे भरतो, मग ते आपण कपडे बदलल्यानंतर त्या खिशातलं काय असतं ते येतं जनरली बाहेर. पण आपल्या पिशव्यांना खिसे असतात, म्हणजे आमच्या बायकांच्या एस्पेशली पर्सेसना खिसे असतात आणि कप्पे असतात, आणि त्या कप्प्यांमधनं कधी काय बाहेर येईल ह्याची म्हणजे काहीही, म्हणजे काहीही कल्पना करू शकत नाही कोणीही. आणि इतकं जुनं पुराणं कधी कधी बाहेर येतं की आपल्यालाच प्रश्न पडतो की अरे हे मी ह्याच्यात ठेवलं होतं, विसरायलाच झालं. म्हणून मला असं वाटतं की हे खिसे आपण कधी कसे भरले हे काही आपल्या लक्षात येत नाही, पण ते रिकामे मात्र आपण वेळोवेळी हर तऱ्हेने करत असतो, म्हणजे करायला हवेत. म्हणजे नुसतेच पैसे बाहेर पडले आणि खिसे रिकामे झाले असं होण्यापेक्षा खरोखर आपले जे खिसे आहेत, मग ते पिशवीचे असोत, कपड्यांचे असोत, कपडे धुवायला टाकताना सुद्धा असं किती किती वेळा पैसे सुद्धा सापडू शकतात त्या खिशामध्ये, त्यामुळे ते खिसे असे रिकामे झाले तरी तसेही रिकामे करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे या खिशांबद्दल आपण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, त्यामुळे जाता जाता मी एक छान गाणं ऐकवते तुम्हाला, आणि तुम्हाला 3 वाजता मराठी बातम्या ऐकायला मिळतील. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात मी तुमची इथेच अनुमती घेते.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे

0: असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही IMC 2026 संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. GST अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं GST संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्रीपदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10.28 कोटी शौचालयं बांधण्यात आली. 6.03 लाख गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणण्याची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियम गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथं त्यांच्या घरात आज 4:00 ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 4:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म

0: 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
1: To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
0: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
2: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते, असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानं रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
3: एक सिद्धस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी सात। श्रोतेहो, तुम्हाला माहीत आहे सप्तरंगी सातमध्ये आपण नेहमीच चित्रपटांविषयी बोलतो, नाटकांविषयी बोलतो किंवा एखाद्या आपल्या लाडक्या कलाकाराबद्दल बोलतो। आज म्हणजे मला सांगायला अतिशय दुःख होत आहे, तुम्हाला सगळ्यांना सकाळी बातमी मिळाली असेलच, पण ही इतकी अनपेक्षित बातमी आहे की आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार पद्मश्री नाना पाटेकर यांचं आज सकाळी निधन झालं। म्हणजे अजूनपर्यंत माझा स्वतःचा सुद्धा विश्वास बसत नाही आहे की खरोखरच हे घडलं आहे का, पण इतक्या बातम्या, इतक्या म्हणजे इतक्या लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, इतकं काही ऐकायला येतं आहे। तर खरं सांगायचं तर शब्दात सांगता येत नाही आहे की नक्की काय आपल्या भावना आहेत।

0: खरं आहे ना मंडळी, आज सकाळपासून अगदी असंच वाटतंय की म्हणजे इतका मोठा माणूस, म्हणजे एखाद्या कलाकाराला कधी कधी असं दुर्दैवाने एखादा आजार होतो किंवा असं वाटतं की अरे किती दिवस आजारपण चाललं आहे किंवा आता त्यांना सुटका मिळाली पाहिजे असंही वाटतं, पण नाना पाटेकर यांच्या बाबतीत असं काहीच नव्हतं. म्हणजे अगदी म्हणजे एक आता आपण सगळेजण सोशल मीडियावर असतो, तर असा सोशल मीडियावर ब्राउज करता करता एक व्हिडिओ माझ्या समोर आला. त्याच्यात लिटरली 2 दिवसापूर्वी मला वाटतं नाना पाटेकरांनी तो व्हिडिओ केलेला असेल. त्याच्यात त्यांनी एक पुस्तक वाचलं आणि त्यात त्या लेखकाचं खूप कौतुक केलं होतं आणि त्यामुळे तो असा तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल व्हायला साधारणपणे 1-2 दिवस लागतातच. त्यामुळे अक्षरशः मी तो काल बघितला होता आणि आज सकाळीही बातमी आली, त्यामुळे मला असं म्हणजे मला अजूनही ते खरं वाटत नाही आहे मी म्हणते तसं, आणि मी एकटी नाही आहे असं वाटणारी एवढं खरं आहे. कारण एकतर आपले सगळे श्रोते आहेत तेही इथे व्हॉट्सॲपवर तसे मेसेज करत आहेत आणि काही कलाकारांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर आता आपण प्रतिक्रिया ऐकूया डॉक्टर गिरीश ओक यांची.
1: आज सकाळी उठल्यावर पहिलीच बातमी अतिशय दुःखद ऐकायला मिळाली, जे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. दुःखद, धक्कादायक आणि खूपच त्रासदायक म्हणूया आपण, कारण ते त्यांच्या फिजिक बद्दल त्यांच्या हेल्थ बद्दल अतिशय कॉन्शियस होते आणि तरी सुद्धा असं व्हावं हे खूप चिंताजनक गोष्ट आहे. कुठेतरी आपल्याला सगळ्यांनाच अंतर्मुख करणारी आहे, विचार करायला लावणारी आहे, घाबरवणारी सुद्धा आहे. वय तसं खूप जास्त नव्हतं, 75 वय आजच्या काळात फार नाही आणि त्यांच्यासारख्या एवढं फिटनेसबद्दल कॉन्शियस असणाऱ्या माणसासाठी तर नाहीच नाही. आतापर्यंत ते व्यवस्थित सगळं काम करत होते आणि तरीसुद्धा असं व्हावं हे चिंताजनक आहे, दुःखदायक आहे. ॲट द सेम टाईम आमच्या इंडस्ट्रीसाठी म्हणजे आमच्या कलाक्षेत्रासाठी खूप नुकसान आहे मोठं. एक खूप विचार करणारा, अतिशय इंटेन्स असा काम करणारा एक खूप उत्तम अभिनेता, सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीवा जागृत असणारा माणूस आणि आमचा सगळ्यांचा खूप मित्र म्हणूया आम्ही, कारण आमच्या सगळ्यांवर त्यांचं प्रेम होतं खूप. माझी नाटकं त्यांनी पाहिलेली आहेत, माझं कौतुक केलेलं आहे. तर अतिशय दुःखदायक आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ, आणि आज आपण बोलत आहोत नाना पाटेकर यांच्याविषयी। मंडळी, आता आपण ऐकली एक, या गाण्यापूर्वी आपण डॉक्टर गिरीश ओक यांची प्रतिक्रिया ऐकली, ते ऐकून मला असं वाटलं की अरे

करा, तुम्ही त्या चित्रपटामध्ये ओढले जाता, तुम्हाला असं वाटतं की हो त्या ती जी चित्रपटात दाखवली जाणारी परिस्थिती आहे ती आपल्या समोर घडते, आपल्या आजूबाजूला घडते, आपण त्या परिस्थितीचा एक भाग आहोत. विशेषतः त्यांचे जुने सिनेमे जर तुम्ही बघितलेत, क्रांतीवीर, प्रहार, किंवा म्हणजे हिंदीमधले जास्त सिनेमे, किंवा अगदी मराठीमध्ये सुद्धा सिंहासनसारखा सिनेमा त्यांनी केला, किंवा पुरुषसारखं नाटक केलं, त्यांची त्यांच्याकडे व्हरायटीच इतकी होती की तुम्ही काहीही त्यांना द्या ते सोनं करणार, आणि तुम्हाला असं वाटणार की हो अरे हो हे आपल्या समोर घडतं आहे, आपल्यातल्याच कुणाच्या तरी बाबतीत घडतं आहे. मला वाटतं ह्या सगळ्यामुळेच त्यांच्यात आणि आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांमध्ये एक खूप छान नातं निर्माण झालं. आणि मला वाटतं त्या नात्याला रसिक श्रोते किंवा महान कलाकार हे असं काहीतरी त्याला नाव देण्यापेक्षा त्या नात्याला नाव न देणंच योग्य, नाही का?

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी. आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ आणि आपण बोलत आहोत नाना पाटेकर यांच्याबद्दल. आणि आपण मगाशी डॉक्टर गिरीश ओक यांची एक रिॲक्शन ऐकली आणि मी म्हटलं तसं की आपलं आणि नाना पाटेकर यांचं रसिक प्रेक्षक आणि महान कलाकार असं काही एक विशिष्ट नातं असं न राहता ते इतकं सुंदर नातं निर्माण झालं आहे खरं सांगायचं तर. तर जसं प्रेक्षकांबरोबर निर्माण झालं तसं मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचं इंडस्ट्रीमध्येही तितकंच सगळ्यांशी नातं त्यांचं सुंदर आहे. आणि फक्त इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे सहकलाकार आहेत त्यांच्याशीच फक्त त्यांचं नातं चांगलं आहे असं नाही, तर समीक्षकसुद्धा त्यांची तितकीच वाहवा करतात जितके प्रेक्षक आणि सहकलाकार करतात. आपण एक समीक्षक आहेत दिलीप ठाकूर म्हणून, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया.
2: अजित मिर्झाच्या राजू बनघ्या जेंटलमन मधले नाना पाटेकर असतील किंवा विधू विनोद चोप्राच्या परिंदा मधले असतील, एवढी जी व्हरायटी आहे, म्हणजे आपण नेहमी नाना पाटेकर म्हटल्यानंतर एक असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं की स्पष्ट वक्तेपणा, रोखठोकपणा, पण तो कधी प्रत्यक्षामधली ती त्यांची भूमिका असे आणि कधी ती पडद्यावर पण करायची. पण हेच नाना पाटेकर आपल्याला अमोल पालेकरांच्या थोडासा रोमानी हो जाय सारख्या चित्रपटामध्ये पुन्हा वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळाले. ही जी त्यांची डेप्थ आहे, विविधता आहे, विविधता होती, म्हणजे मराठी रंगभूमीवरचा जो पट आहे, तो स्टेज असतो, त्याची व्याप्ती, ताकद, भाषा, ओळख, ते माध्यम ओळख काम करणारे नाना पाटेकर, तेच नाना पाटेकर आपल्याला मराठी चित्रपटामध्ये पुन्हा वेगळे दिसतात, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा वेगळे देतात. आणि नेहमी आपण म्हणजे आता समजा व्यावसायिक मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा विचार केला तर आपल्याला नाना पाटेकर हे प्रामुख्याने आठवतात ते मेहुल कुमारच्या क्रांतीवीर मधले आठवतात, तिरंगा मधले आठवतात, पार्थघोषच्या अग्निसाक्षी मधले आठवतात. आणि हे सगळं करत असताना म्हणजे चित्रपटात तर आपण त्यांना पाहत आलेलो आहे, आज ते समाजकारणात आहे, नाम संघटनेच्या वतीने त्यांचं जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक मानसिक आधार देणं होतं ते नाना पाटेकर हे पुन्हा वेगळं रूप.
1: खरं आहे ना मंडळी, किती खरं बोललेत समीक्षक दिलीप ठाकूर. म्हणजे इतकी व्हरायटी त्यांच्याकडे होती, म्हणजे तुम्हाला जो जॉनर आवडतो त्या प्रत्येक जॉनरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे सशक्त अभिनयाचं दुसरं काय नाव असेल तर ते नाना पाटेकर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता दिलीप ठाकूरजी बोलता बोलता म्हणाले की त्यांनी हिंदी चित्रपट खूप केले, मराठी चित्रपटही केले आणि मराठी नाटकही केलं. म्हणजे मी म्हटलं तसं मगाशी की पुरुष हे नाटक त्यांनी इतकं सशक्त पद्धतीने उभं केलं होतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे नाटक आहे आणि हे कुठल्या तरी एखाद्या खऱ्या घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे, पण प्रत्यक्ष जे दिसत आहे ते घडत नाही आहे, ते कलाकार आहेत आणि ते सगळं त्यांना माहिती आहे पुढे काय होणार आहे. हे इतकं सगळं आपल्याला माहीत असून सुद्धा पुरुषसारखं नाटक बघितल्यानंतर दोन दोन रात्र न झोपणारी मंडळी मला माहिती आहेत. मला खात्री आहे तुम्हालाही ती तशीच अनेक जणं भेटली असतील जेव्हा नाना पाटेकर पुरुष सादर करत होते, जेव्हा गुलाबराव त्यातला त्यांनी उभा केला होता. इतका गंभीर आणि इतका म्हणजे भिडणारा अभिनय त्यांनी तेव्हा केलाच, पण म्हणून त्यांनी फक्त गंभीर भूमिका केल्या असं आहे का? नाही, त्यांनी वेलकमचे एवढे सगळे भाग आले, म्हणजे वेलकम 5 हा सगळ्यात लेटेस्ट भाग आहे, तर त्याच्यात त्यांनी जो एक गुंड उभा केला आहे पण तरी त्याला एक

अशी एक विनोदाची बाजू आहे, तीही तितक्याच सशक्तपणे त्यांनी उभी केली आहे. मराठीतही त्यांनी असे अनेक चित्रपट केले, त्यातल्या एका चित्रपटातलं पण एक गाणं ऐकूया आणि मी नंतर त्याबद्दल आणखी बोलूया मग.

श्रोते हो, हे आत्ता आपण जे गाणं ऐकलं, देवा तुला शोधू कुठं, हे गाणं आहे 2011 साली प्रदर्शित झालेल्या देऊळ या चित्रपटातलं. या चित्रपटात एक भाऊ या ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांनी साकारली होती आणि त्याच्यात त्यांना तो गावचा नेता दाखवायचा आहे. म्हणजे त्यांना निवडणूक जिंकायची आहे आणि असं काय काय आणि गावाचा विकास साधायचा असं त्यांना निदान दाखवायचं तरी आहे. म्हणजे हा चित्रपट जेव्हा सुरू होतो ना तेव्हा आपल्याला इतका सुरुवातीला राग येतो या व्यक्तिरेखेचा की अरे हा काय असा नेता असतो का, असं कोण करतं, इतका भ्रष्ट नेता असेल तर कसं चालणार वगैरे वगैरे असं सगळं म्हणतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं. पण जसा तो चित्रपट पुढे जातो आणि म्हणजे गावाचा विकास व्हावा, गावामध्ये उद्योगधंदे लोकांना मिळावे म्हणून ते देऊळ उभारायचं ठरवतात आणि ते पूर्ण उभारतात आणि पुढे त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत राहतात. पण तिथे जेव्हा एक सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारं एक कॅरेक्टर दाखवले जे दिलीप प्रभावळकर यांनी साकार केले, तर ते विचारतात की भाऊ तुम्ही असं का केलं, आपल्याला हॉस्पिटलसुद्धा उभारता आलं असतं, तुम्ही देऊळ उभारलं. ते म्हणाले हो, पण आपल्या गावातल्या लोकांचा एकतर विश्वास आहे आणि मला काहीही झालं तरी माझ्या गावाचा विकास करायचा आहे. मग ते हॉस्पिटल उभारून होऊ दे नाही तर देऊळ उभारून होऊ दे, मला माझ्या गावाचा विकास करायचं आहे, ते माझं आद्य कर्तव्य आहे. हे एवढ्या तळमळीने ते सांगतात भाऊ म्हणून. तेव्हा ज्या भाऊ या व्यक्तिरेखेचा आपल्याला सुरुवातीला राग येत असतो त्याच व्यक्तिरेखेच्या आपण प्रेमात पडतो त्या प्रसंगानंतर, त्या संवादानंतर. मला वाटतं नाना पाटेकरांसारख्या कलाकारांनी ती भूमिका केली आहे, तितक्या ताकदीने ती साकार केली आहे म्हणूनच हे होऊ शकतं. नाही तर जनरली असं होतं, एखादं कॅरेक्टर आपल्याला सिनेमाच्या सुरुवातीला आवडलं नाही की आपण त्याला असं खलनायक करून टाकतो संपूर्ण.

चित्रपटभर, पण ही जी जादू आहे ना ती फक्त आणि फक्त नाना पाटेकरच करू शकतात. हे झालं 2011 साली प्रदर्शित झालेल्या देऊळ चित्रपटाबद्दल. पण त्यानंतर मी म्हटलं तसं की त्यांनी व्हरायटी सतत दाखवत राहिले ते. म्हणजे एक भ्रष्ट नेता उभा केल्यानंतर, म्हणजे आधी त्यांनी इतके वेगवेगळे रोल केले होते पण ह्या भ्रष्ट नेत्याच्या रोलनंतर पुन्हा ते त्याच्यात अडकून पडले नाहीत. त्यानंतर त्यांनी एक बायोपिक केला, तो म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. त्यात पुन्हा ते खरोखरच डॉक्टर आमट्यांसारखे वाटले. तिथे असं कुठेही वाटलं नाही की अरे हे नाना पाटेकर असतील, नाना पाटेकर असे वागत असतील. म्हणजे अभिनयाची ताकद किती असावी एखाद्या माणसाकडे आणि ती किती रसिकांना सुद्धा जाणवत राहावी, फार फार कमी लोकांच्या बाबतीत असं होतं.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ आणि आज आपण बोलत आहोत नाना पाटेकर यांच्याविषयी। आपण आत्ता जे गाणं ऐकलं तू बुद्धी दे, हे गाणं आहे डॉक्टर प्रकाशबाबा आमटे या चित्रपटातलं। आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की प्रकाशबाबा आमटे हा चित्रपट त्यांनी केला, त्यांनी उत्तम बायोपिक तो झाला। पण पुन्हा एकदा 2014 तो चित्रपट आला आणि 2015 पुन्हा जो नंतर त्यांचा दुसरा एक चित्रपट आला, त्या दोन भूमिकांमध्ये त्यांचा इतका जमीन आसमानाचा फरक आहे। म्हणजे डॉक्टर प्रकाशबाबा आमटे या चित्रपटामध्ये एक इतका सशक्त, कुणालाही न घाबरणारा आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असलेला आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणारा एक उत्तम डॉक्टर असं ती व्यक्तिरेखा त्यांनी साकारली। आणि त्याच्यानंतर 2015 जो चित्रपट आला नटसम्राट, त्याच्यात उत्तम नट असूनसुद्धा त्याची जी परिस्थिती बघायला मिळते, म्हणजे नटसम्राट नाटकसुद्धा तसंच आहे आणि त्या नाटकावरच अर्थात तो आधारलेला चित्रपट आहे। पण खरं सांगू का, म्हणजे नाना पाटेकरांचे आधीचे एवढे चित्रपट बघितल्यानंतर नटसम्राट बघताना वेदना झाल्या मनाला की नाही, म्हणजे ते सशक्त कलाकार म्हणून त्यांनी दोन्ही गोष्टी उत्तमच केल्या, पण ते प्रेक्षक म्हणून मनाला असं वाटलं की अरे नाही नाही नाही, यांना आपल्याला असं नाही बघायचंय। ही त्यांच्या अभिनयाची ताकद आहे आणि मला वाटतं फक्त नाना पाटेकरच करू जाणे हे सगळं।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ आणि आज आपण बोलत आहोत नाना पाटेकर यांच्याबद्दल. श्रोतेहो, आत्ता आपण जे गाणं ऐकलं मिटुनी लोचने, याच्यात इतकं समर्पक वर्णन आहे की एखाद्या नटाची एक्झिट रंगमंचावरून जरी झाली तरी त्यानंतर त्याच्यासाठी दुसरा एक मंच उजळतो. हे नटसम्राटमध्ये बघायला किंवा एखाद्या नाटकात बघायला ठीक वाटतं, पण नाना पाटेकरांच्या बाबतीत हे इतक्या लवकर व्हावं म्हणजे 75 हे खरोखरच, डॉक्टर गिरीशोक मगाशी म्हणाले तसं, खरोखरच जाण्याचं वय नाही. इतक्या अचानक आणि इतक्या तशा कमी वयात त्यांनी अशी, म्हणजे त्यांचा दुसरा मंच उजळेल सुद्धा पण इथल्या मंचावर त्यांनी इतक्या लवकर पडदा टाकायला नको होता असं मलाही वाटतं आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा वाटतंच. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. आणि आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय, तर आणखी एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे अलका कुबल यांची, तेवढी ऐकूया.
2: नाना पाटेकर यांना भेटण्याचा योग मला वयाच्या 18-19 वर्षीच आला. मला जेव्हा राज्य महाराष्ट्र राज्य सरकारचं बेस्ट ऍक्ट्रेस

0: मी आलं स्त्रीधन या सिनेमासाठी बाबासाहेब फत्तेलालांचा. त्याचवेळी त्यांनाही गडजेजुरी जेजुरी सिनेमाचे अवॉर्ड मिळालं होतं. आम्ही दोघंही एका स्टेजवर होतो, एवढ्या वर्षांच्या 40 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही म्हणजे. आणि त्यावेळी माझी त्यांच्याशी पहिली ओळख. आणि त्यानंतर मला खरंच माझं दुर्दैव आहे की मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग नाही आला. पण आम्ही नंतर सातत्याने कुठल्या अवॉर्ड फंक्शनना, कुठल्या अजून नाट्य परिषदेचा अवॉर्ड असू दे, फंक्शन असू दे, तेव्हाही आम्ही संमेलनं असली की आम्ही रेग्युलर भेटायचो. पण गोव्यात मी एकदा शूटिंगला गेले होते, तेही त्याच फ्लाईटला होते. माझ्या लेखीला बघून माझी लेख एक 6 महिन्याची माझ्या अंगावर होती, त्याबरोबर ते धावत आले आणि एवढे कौतुक आले, अरे वा बरं वाटलं तू शूटिंगलाही मुलीला घेऊन आली असे, एवढी काळजी करतेस आई म्हणून, हे कौतुक करणं. माझं नाटक आपलं माणूस बघायला ते आले होते, मंगेश कुलकर्णी त्यांचा मित्र होता त्यामुळे ते त्या नाटकात होते मंगेश कुलकर्णी बरोबर, त्यामुळे ते नाटकाला आले होते. आणि त्यावेळी त्यांनी जे कौतुक आहे तेही केलं आणि त्यातल्या काही चुका आहेत त्याही त्यांनी स्पष्टपणे सांगितल्या. अजिबात खोटा माणूस नाही, सरळ माणूस आणि कलाकार म्हणून उत्तमच, पण त्यापेक्षा माणूस म्हणूनही की सामाजिक जाणीव असलेला माणूस जे आता नाम फाउंडेशनतर्फे पण काम करणं किंवा अजूनही कोणासाठी धावून येणं, ते रिॲक्ट होणं फार नानाने केलं, त्यामुळे एक चांगला व्यक्ती आपल्या चांगली व्यक्ती आज आपल्यातून गेली खरंच खळ वाटते.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकली ती रिॲक्शन होती अलका कुबल यांची. आणि आता आपल्या बातम्यांची वेळ झालेली आहे, तर आपण सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात इथेच थांबूया आणि आता ऐकूया ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. या आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. SIR दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवार मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECINET ॲपवरही अर्ज भरता येईल. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये आज 1045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 371 अंकांची घसरण होऊन दिवस अखेर तो 22,232 अंकांवर बंद झाला. श्रोते हो, या होत्या ठळक बातम्या आणि यानंतर तुम्हाला ऐकायला मिळेल संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल। त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले। एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे। मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही अर्ज भरता येतील। ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे। यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या लेखिका ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे। द ब्युटी ऑफ द हजबंड, अ फिक्शनल एसे इन 29 टँगोज, नॉक्स, ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, अ नॉवेल इन वर्स यासारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत। $12,00,000 ही या पुरस्काराची रक्कम आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला। त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते।
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला।
3: तो शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आणि कॅनडियन लेखिका अॅन कार्सन यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडियन मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026 ची संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहे. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ecinet ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. तसंच युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत अटल इनोव्हेशन मिशनबद्दल.
2: देशात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने 2016 नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना करण्यात आली. त्यावेळी संशोधन आणि स्टार्टअपची बहुतांशी कामगिरी काही मोजक्या संस्था आणि महानगरांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याच्या संधी

0: कमी होत्या। या पार्श्वभूमीवर मिशन अंतर्गत 2 स्तरांवर काम करण्यात आलं। अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर, सेन्सर्स, रोबोटिक्स किट आणि इलेक्ट्रॉनिक्सची साधने उपलब्ध करून देण्यात आली। आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत। याशिवाय 72 अटल इन्क्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक मार्गदर्शन आणि मदत दिली जात आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं अटल इनोव्हेशन मिशनची विस्तारित कार्यकक्षेसह 2028 पर्यंत मुदतवाढ करण्यास मंजुरी दिली आहे। उद्योग सुरू झाल्यानंतर नव्हे तर शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची आणि नवोन्मेषाची मानसिकता विकसित करण्यावर या मिशनचा भर आहे।
1: 57व्या GST परिषदेच्या बैठकीत करदात्यांना दिलासा देणारे महत्वाचे निर्णय घेण्यात आले। GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार हटवण्याची शिफारस करण्यात आली असून खटला चालवण्याची मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सर्वसाधारण दंडाची रक्कम 25,000 10,000 रुपये करण्यात येणार आहे। किमान शिक्षेची तरतूदही हटवण्यात येणार असून दंड किंवा कारावास अथवा दोन्हींबाबतचा निर्णय न्यायालयाच्या विवेकाधिकारावर असणार आहे। भारतीय वायुसेनेचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे। यंदाच्या स्थापना दिनाची संकल्पना अभेद्य, अचूक आणि सटीक अशी आहे। वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी भारतीय वायुसेना राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेच्या शूर जवानांना शुभेच्छा देत त्यांचं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे। महाज्योती आणि वनआरटीच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या चाळणी परीक्षेत पुणे आणि नांदेड इथं काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचे अहवाल, CCTV फुटेज आणि तांत्रिक नोंदी तपासण्यात येणार आहे। दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे।
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज सकाळी गोव्यातील डोनापावला इथल्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती।
0: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर। त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुडीत झाला होता। मुंबईतल्या जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते। नाना यांनी आपली अभिनय कारकिर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली। हमीदाबाईची कोटी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं। जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला। 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटल, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं। प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतील पुरस्कार, असे विविध श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले। केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं। महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते। 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकिर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम।
1: नाना पाटेकर यांच्या निधनानं चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचं वेगळेपण आणि प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये असल्याचं सांगत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाला धक्कादायक घटना म्हणत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री डॉ उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे। दरम्यान नाना पाटेकर मे महिन्यात नागपुरात पूर्ती सिंचन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जलक्रांती परिषदेला उपस्थित राहिले। यांच्यावर आज पुण्याजवळ डोणजे इथं संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या वतीनं आज नागपुरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महात्मा गांधी पुतळा, वरायटी चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला। वाशिममध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज मत वाचवा देश वाचवा मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला।

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि एसआयआर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. कॅनेडियन लेखिका अॅन कार्सन यांना त्यांच्या धाडसी आणि नाविन्यपूर्ण साहित्य निर्मितीसाठी यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. शास्त्रीय साहित्य परंपरेशी सर्जनशील संवाद साधत त्यांनी समकालीन साहित्यासाठी नवीन रूप निर्माण केली. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, द ग्लास एसे, इरॉस, द बिटर स्वीट या त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील माता, अर्भक आणि बालकांचं पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार पुढील 3 वर्ष मदर इन्फंट अँड यंग चाइल्ड न्यूट्रिशन अर्थात MIYCN प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आणि कॅनेडियन लेखिका अॅन कार्सन यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:30 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1,000 अधिक अंकांनी घसरून 72,000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती दूर करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1,000 तर जिल्हास्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा, भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतके निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कुणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.25% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंडसुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: To be or not to be, that is the question. जगावं कि मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
1: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाय, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी

0: केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
2: एक सिद्धस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
1: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रीड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले. कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल, त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जातील. आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल. कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे. सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत. हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारं, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत. फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिला प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं.
1: एक सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है. जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है.
0: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे. आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा 1 महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं. डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते हा धोका त्यांनी अधोरेखित केला. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या

निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावरून दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गा पूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाय, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यादृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. $12,00,000 हा पुरस्कार आहे. देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, वंदे मातरमने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आपण ऐकत आहात 107.1 एकमेका हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. वंदन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.

श्रोतेहो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील 6व्या दशकातील 7वा समास. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध. दशक 6वा देवशोधन नाम. समास 7वा सगुण भजन नाम. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिले भजन केले, तेणे काय प्राप्त झाले हे मज निरूपावे. ज्ञानाहून थोर असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण, भजन केली याचा गुण मज निरूपावा. जे प्रत्यक्ष नाशवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणी भजावे. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी. समर्थ सांगतायत की श्रोता त्यांना प्रश्न विचारित आहे की ज्ञान झाले की दृश्य मिथ्या हे कळून येते, मग भजन कशासाठी करायचं, भजन केल्याने काय प्राप्त होते हे मला आपण वर्णन करून सांगा. आपण म्हणता की ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरं काहीच नाही, मग उपासना कशाला करायची, उपासना केल्यानं लोकांना काय प्राप्त होतं. निर्गुण हे जर मुख्य सार तर तेथे सगुणाचा मागमूसही नसतो, तर मग भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो हे मला समजून सांगा. जर सर्व काही नाशिवंत आहे तर त्याला कशासाठी भजायचं. सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सगुणाचे भजन कोणी करावं. सगुण असत्य आहे असा प्रत्यय आला असताही सगुण उपासनेचा नेम कशाला पाळायचा, सत्य सोडून गलबला कशाला करायचा. निर्गुणाने मोक्ष लाभतो हे प्रत्यक्ष अनुभवास येतं, सगुणाने काय लाभ होतो हे स्वामी आपण कृपा करून सांगावं.

सगुण नाशवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कासयासाठी आता भजन करू। स्वामीची भिडेने बोलवेना, येरवी हे काहीच मानेना, साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे। ऐसे श्रोतयाचे बोलणे, शब्द बोले निर्भुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता। सद्गुरु वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण सहजची जाहले, म्हणोनी आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले। काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे। समर्थ सांगतायत की आपणच सगुण नाशिवंत आहे असे सांगता, श्रोते सांगतायत त्यांना की सगुणाचं भजन करावं असंही तुम्ही म्हणता, तरी आता सगुणाचे भजन मी कशासाठी करू असा प्रश्न श्रोता समर्थांना विचारत आहे। स्वामींच्या भिडेमुळे बोलता येत नाही पण मनाला काहीच पटत नाही, साध्याची प्राप्ती झाल्यावर साधन करण्याची आवश्यकताच काय? काही छान प्रश्न आहे ना, असं बरेच जण करतात, साध्य प्राप्त झालं मग साधन कशाला करायचं। आणि याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्याने स्वामींना प्रश्न केला। वक्ता म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर आता ऐका। गुरुचे वचन प्रतिपाळणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे। गुरूंच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येतं, म्हणून त्यांची आज्ञा शिरसावंद्य मारावी आणि त्यास अनुसरून सगुण भजन करावे। श्रोता विचारतो की हे देवा, सगुण भजनाचे प्रयोजन काय? सगुण भजनाने काही उपकार घडतो का, किंवा साक्षात्कार होतो का, किंवा प्रारब्धातील वाईट अक्षरे देव पुसून टाकतो का?

होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना, काहीच न ये। स्वामीची आज्ञाप्रमाण कोण करील प्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरूपावा। वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही। करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना। जनाचे समाधान राखावे, आपुले पारिखे ओळखावे, आणि भजनचे मोडावे, हे कोण ज्ञान। ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केली सांग बापा। प्रारब्धात जसं लिहिलेलं असतं त्याप्रमाणे सर्व काही होत असतं, त्यात बदल होऊ शकत नाही असं म्हणतात। मग लोकांनी भजन कशासाठी करायचं असा विचार करू लागलं की सगुण भजन कशासाठी करायचं याबद्दल काहीच अनुमान करता येत नाही। स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे, तिला अप्रमाण कोण म्हणेल। पण या सगुण भजनाचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण मला समजावून सांगावं। यावर वक्ता म्हणतो की तुला ज्ञानाची लक्षणं माहीत असतील तर मला असं सांग की ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावं लागतं की नाही। तुला भोजन करावं लागतं, पाणी घ्यावं लागतं, मळमूत्राचा त्याग करावा लागतो, आणि यातील काही सुद्धा सुटत नाही। आपल्याशी संबंधित व्यक्तीचं समाधान टिकावं या प्रकारे तुला वागावं लागतं। आपलं आणि परकं हे ओळखावं लागतं। मग हे सर्व जर सोडून चालत नाही तर मग सगुण भजनाचा त्याग करणं हे कुठल्या प्रकारचं ज्ञान।